0: सकाळ बीट्स
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात टू यू ऑल. श्री सोबत प्रभात रेडिओ मनोरंजन वर अँड सकाळ बीस कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतृ 9 वाजले आहेत, 10 पर्यंत मी तुमची साथी देणार आहे. एक तासाचा संगीतमय प्रवास असणार आहे. तेव्हा या क्षणी दणक्यात कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज जून महिन्याचा 1 फ्रायडे आहे, तेव्हा दणक्यात जून महिन्याचे स्वागत करूया.

श्रोतांनो, या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे माया या मूवीतून घेतलेलं गाणं अंजली मराठे यांच्या सुमधुर आवाजात, तेव्हा याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडलीच असे नाही, पण प्रत्येक परिस्थितीत हसत पुढे जाण्याची ताकद ज्या दिवशी येते त्या दिवशी खरा आनंद काय असतो हे समजतं. तेव्हा श्रोत्यांनो, नेहमी आयुष्याचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, आणि या क्षणी पुढच्या गाण्याचा आनंद घ्या. अभय जोधपुरकर आणि सोनाली सोनावणे यांचं सुमधुर आवाज आता

ऋतुनुकाल सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अशोक सराफ यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्यावरच चित्रित झालेलं गाणं ऐकूया. गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया.

यक्षिणी पुढच्या गाण्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करूया. उद्या शिवराजाभिषेक सोहळा आहे, तेव्हा पुढच्या गाण्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहूया, मानाचा मुजरा अर्पण करूया.

परत एकदा श्रोतेनु तुमचे खूप खूप स्वागत सकाळ बीच कार्यक्रमात. 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या काही श्रवणीय मराठी गाण्यांसोबत, काही मराठी बीच सोबत. मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा श्रोतेनु या क्षणी या संगीतमय प्रवासात ऐकूया एक लोकगीत अमय्य दाते आणि उत्तरा केलकर यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा आमची साथ देत राहा, कुठेही जाऊ नका. या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत गांधी टॉक्स, या मूवीतून घेतलेलं गाणं बेला शेंदे यांच्या सुमधुर आवाजात.

0: श्रोतनो पुढच्या गायने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेटोपर्यंत धन्यवाद व नमस्कार.
1: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची.